ജിയും ഗുരമുഖ ജിനി നാമ ന പായാ മനമുഖ ബിർത്താ ജനം ഗവായാ അഗ്ഗൈ ബിണ നാമ കോ ബ്രലി നാഹീ ബൂജേ ഗുർ ബിചാരി ജിയോ अमृत नाम सदा सुख दाता गुरु पूरे जुग चारे जाता जिस तो देवे सोई पाए नानक तत बिचारी जियो मारू महला पंजवा कर तीजा अष्टपदियां एको ओंकार सत गुर प्रसाद लख चौरासी प्रमते दुर्लभ जन्मे बपायो रे मूड़े तू होश रस लपटायो अमृत संग बस्त है तेरे बिख्या स्यों रिझायो रहाओ

रचना राचर निरंकारी प्रभ मन कर्म सुकर्मा नानक पंथ निहाले सातन तू सुन आत्म रामा भाभी हा प्रियो बोले कोकल बाणिया सातन सब रस चोले अंक समाणिया हरि अंक समाणी जा प्रभाणी।